Bí FBS gur cair bídí sún níon an sáil srúta, dá bí sámbrúna déri swagasá, mó sén éga darfá bata, gair ag drum sún ára bí henni gá hamí dísrú gánta. Yéni kí ákiri gánta mar brúbis gáir gá sáu sámi, nó bazíra, nó minit gáir gusá. It's gotta be love, asa tamang maski gawas ma yu gít, inja gáir sák na bái gusá. Rá, gair ag drum sún ára bí henni hár ag sáni bár, ani áita bár gudín, yu gít time, sát bazí déki, 10 बजे सम्म सुन्न सक्नुहुन्छ 3 घण्टाको कार्यक्रम मिठा मिठा गीत संगीत विभिन्न जानकारीहरू तपाईँको माझमा राख्ने गर्दछु र अहिलेको यी समयमा चाहिँ यो थर्ड आर्ममा भोइस अफ गोर्खा सुन्नुहोला आरएसएम डब्लु टु सन्तोष राई दाजुसँग रहेको कुराकानी पार्ट वान चाहिँ हुनेछ 9 बजेर 28 मिनट जाँदा भने पार्ट टू चाहिँ 10 बजेको लागि 13 मिनट बाँकी हुँदा हुनेछ र कार्यक्रममा अपकमिङ इभेन्ट्सहरूको बारेमा पनि प्रशस्त मात्रामा जानकारी रहने नै छ 105.4 megahertz tune garna hola folkstone basi tapako area ma radio access chaina bhane simply bfbs app down garna hos ra bibhinna stations harma tei bfbs gorkha select garera sunna saknu huncha sathai smart speaker marfat pani hamlai play bfbs gorkha bhanera sunna saknu hune cha ra aile lai pani swapna suman ka awaz ma yo mito geet nabuli timi bujhideu